0: Цял на цял.
1: Аута, ау. Среща тейлоринг.
0: Я, бейби, я.
2: Silver State. Savi Vanda Purano Tsadiko Ek Matra Sorum.
3: Silver State. Yahariko Sewama Nirantar Lagi Rahekachum. Tesele Tahami Garva Garchum. Kinaki Hamile Yahariko Biswas Jitna Safal Vayakachum.
2: Silver State. Atyadhunik Praviti Bata. Afnai Karkhanama Nirmit. Bina Rasayanka Puja Samagri. Vivaha Lagayat. Anya Shubha Karyaka Lagi Chahine. Yahale Chahe Bomjimka. Tsadika Harek Prakarka Samagri Lagayat. Gift Item Haruka Lagi.
3: Silver State. छाना मुनि चांदी का सभी सामान हरू
2: सिल्वर स्टेट धर्मपथ न्यू रोड काठमांडू शाखा शुक्रपथ विशाल बाजार को अगाड़ी फोन नंबर 4227454356